0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजिनी. आईच्या कोंगणी प्रसाराक मोगाचं स्वागत.
1: आणि आता फुडल्या कार्याचा मुजे जिबीत मुजे कबीत वल्ली वग्ग नवान फमाद वलेरी डिसोजा मैसूरान एक व्यक्ती जाऊन एक संस्था जाऊन वावूर आपल्या वावरान कोंगणेक तोराय दिल्लो मनीस आणि त्याचे सवे ताका या वर्षाची कविता फेस्ताची प्रशस्ती पुरस्कार मतायस कुटुंब कविता पुरस्कार लाभिल्लो असा. ताचे सवे एक संवाद सलोवंक आमचो कार्यदर्शी आणि मोवाळ कवी म्हणून आवडतो आपल्या काव्याळ पुस्तकाक सबार इनामां जोडलेलो अँड्रू एल्डिकुना ताचे सवे संवाद सलयतलो. वल्ली आबान हंगासर येऊन बसचे आणि अँड्रून आता मुजे कवीत मुजे जिवीत हो संवाद सलोवन वरचो. वल्ली आब आणि अँड्रू उलयताना आमच्या ओळ्याक एक विनंती आता तांकां ऐकाजे तांकां कान दिजे आणि त्यांच्या संवादान तुम्ही बघेली जायचे. अँड्रूक हांव माईक आणि वेदी सोडून दिता.
2: तुमकां समेस्तांक परत मुजे नमस्कार आणि तशेंच शांत सोबीत परजळीक हासो दिवन मोगासो वसो दिवन मुझे संगता बसोन आसो. आयसो संभ्रमीक साहिती कवी वल्ली वग्गाक मुझे कलते प्रणाम. मुझ्या जिवितासो पयलो उजवाड हांवें पयले पळोवच्या पयल्यांच ताणी तांच्या बरपा मुखांत ह्या संवसाराक उजवाड दिवंक सुरू केल्लें. फाटल्या स दशकांत हांव ते उजवाड तसोच प्रसारून आसात. मोगाच्या न्हू वल्ली वग्गाक आमी एक नामनेसो काणयेगार जावन वळखात हांव. पूण कविता ट्रस्ट पुरस्कार जोडुल्ले कवी जावन आमी आज मनान आनी संभ्रमान तांकां आमी भेटतांव. कविता ट्रस्टाचो पुरस्कार घोशीत जाल्या उपरांत तांचो फोटो पळोवन तांचो परजळीक हांसो पळोवन म्हज्या तरणाट्या पुतान म्हज्या लागीं विचारलें तांच्यो कविता म्हाका वाचून सांगताय ही. म्हजो तरणाटो पूत हांगात आसा, ताणेंच विचारलें तांच्यो कविता म्हाका वाचून सांगताय गी जायत म्हळें हांवें. आनी हांवें एक कविता वाचली. कवितेचें नांव कैदी. कविता अशी आसा. तांबड्या पुंचीच्या पांचव्या किरा पिंजरो सांडून दवरे घरा. तांबड्या पुंचीच्या पांचव्या किरा पिंजरो सांडून दवरे घरा.

0: शिबाचे, हाय तूस मुजन शिबाचे, तूस मुजन शिबाचे, काळीस मोचे वावयता वोचे बाय तुझ्या मोगाचे, रातीच्या स्वप्नात आपली पकेळता रूप तुझ्या आंजाचे, ये तो बाये लागी ये तूस मुजन शिबाचे, हाय तूस मुजन शिबाचे, तूस मुजन शिबाचे।
1: Radio Sarang 107.8 FM